0: भुजंग पर्यात छंद नमो सर्वमान्य समस्ती निदाने
1: नमो देव देवे अपेक्षी अपेवे
0: नमो काल काले नमो सर्व पाले
1: नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे
0: अनंगी अनाथे निरसंगी परमाथे
1: नमो पान

0: नमस्तुंग नरनाथे नमस्तुंग परमात्मे
1: नमस्तुंग
0: काले नमस्तुंग पाले नमो राज राजे नमो साज साजे
1: नमो शाह शाहे नमो मा माहे
0: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते
1: नमो रोग रोगे नमो सोख सोखे
0: नमो सर्व रोगे नमो सर्व पोगे
1: नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं
0: नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं
1: नमो सर्व मंत्रं नमो सर्व यंत्रं
0: नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृत्सं
1: नमो सर्व रंगे त्रिभंगी अनंगे
0: नमो जीव जीवं नमो बीज बीजे
1: अखिजे अपिजे समस्त